इथे शिरक मधल्या खन बारीक भरल्या बँक फुलावून होती आजच्या प्रकारच्या मकलू आणि शिवता बोलावून आपने स्थान लोग आए सुखान दूर करने पर खास कार्यरत करने बोले तो कल के माफ फतेह बाबा जी प्रकट व्यक्ति भक्त हुआ है भूमिका सुनवाई।